0: सवा आपल्या घामाचा पैसा, आपल्या रक्ताचा पैसा, आपल्या कष्टाचा पैसा, अरे जतन करणारा असावा मित्रा।
1: वा वा साहेब, चांगलं सांगताय तुम्ही।
0: मग

0: बुढ़ाई का आवयो जुना कुटुंब नियोजन
1: कुटुंब नियोजन
0: हां अरे प्रजा वाढली ही थांबवायला पाहिजे मग जिकडे तिकडे महागाई ही कशामुळे तुमच्या आमच्यामुळे हे तुम्ही आम्ही बिघडवले सगळं काही म्हणून सांगणार आहे की याला आळा घातला पाहिजे
1: बरं का
0: हां